दुष्ट अरिष्ट टरे तत्काला, कृपा दृष्ट तन जाहे निहरे हो, ताके ताप तनक मह हरे हो, रिद्ध सिद्ध कर्म सब होई, दुष्ट शाह